ताप पूरा नामण गावे गावण हार शब्द सुहावण सलाहे साचे मन सतगुर पुन दान दया मते फिर संग भावे सहज नावे देनी ता संगम सत सते आराध एक अंकार साचा नित दे चढ़े सुआया गत संग मीता संत संगत

आवै गुरमुख बूजै, गुरमुख शब्द बीचारी, जियो पिंड सब गुरते उपजै, गुरमुख कारज सुवारी, मनमुख अंधा अंध कमावै, बिख खट्टे संसारी, माया मोहे सदा दुख पाए, बिन गुर अत प्यारी, सोई सेवक जे सतगुर सेवे, चालै सतगुर पहाई, साचा शब्द सिफत है साची,

बाद हम घर साजने आए साचे मेल मलाए सहज मलाए हर मन पाए पंच मिले सुख पाया साई वस्त प्राप्त होई जिस सेती मन लाया अन दिन मेल भया मन मानिया घर मंदर सोहाई पंच शब्द तुन अनहद वाजी हम

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाण जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही

सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो आलम करांद कमल ज्यों।

राम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरी कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन पुखां सब गवाइयां कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर दे